0: वेळा तांदळाचे बाहुले केले, पाट मांडुनी वर बसविले, वस्त्र अलंकारे गुंडाळले, म्हणाले ते नाव ठेविले.
1: महाराज हे बाकी खरंय बर का? अहो आता एक माणूस आला, त्यानं रस्त्यावरचा एक दगड उचलला, दगड उचलला त्याला चांगला

0: पुसला पुसला आणि पाटावर मांडला. त्याला चांगलं अगदी वस्त्र बिस्त्र म्हणजे कापडं बिपडं चांगली नवी कोरी गुंडाळली, शेंदूर बिंदूर थापला आणि त्याचं जे मनात आलं ते नाव ठेवलं बरं का. काय नाव ठेवलं असं बरं का महाराज? काळ्या धोंडीराम.
1: आता मला सांग, असा दगडात देव शोधण्या परीस माणसात देव शोधला तर पुण्य नाही का मिळणार?
2: म्हणूनच म्हणतोय येड लागले अरे येड.

0: धूप करून दीप उजळले, अन्न ठेवून पालविले जी।
1: बघा बघा बघा महाराज, घरात पाण्याचा थेंब नाही, पाच पाच मैलावर पाणी आणायला लागतंय, आणि यो बाबा देवावर बदा बदा बदा बदा अभिषेक करतोय। आव याची बायका पर दोन दोन दिवस उपाशी असत्यात, आणि यो देवाला ताजा निवेद करून आणतोय। आता याला काय भक्ती म्हणावी वय,
0: म्हणून म्हणतो अरे येड लागले येड लागले या जनासी।